नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक भाद्रपद 11/1948 म्हणजेच 2 सप्टेंबर 2026. श्रोते हो, पहाटेचे 5:55 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमची आजची सभा आता सुरू होत आहे. या प्रसारणात आपलं स्वागत आहे. आपला आजचा दिवस आनंदात जाओ या सदिच्छेसह सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात भारताच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचं स्थान मिळालं आहे, तसंच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेचा जाहीरनाम्यात पुनरुच्चार करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या GDP वाढीबाबत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आत्मनिर्भरतेवर भर देताना परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. समाज माध्यमावरील एका दृकश्राव्य संदेशात पंतप्रधान म्हणाले,
1: देशवासियों को बहुत बहुत बधाई. 7.8% ग्रोथ, देश खुशियों से भर गया है. लेकिन देशवासियों को मैं बधाई देता हूं उनके संकल्प शक्ति के लिए, उनके पुरुषार्थ के लिए. एक सामूहिक शक्ति का एक प्रतिबिंब है. दुनिया युद्ध में डूबी हुई है, चारों तरफ युद्ध की खबरें आ रही है. 2020 में कोविड काल से लेकर अब तक कहीं पर भी स्थिरता नजर नहीं आ रही है. उसके बावजूद भी भारत तेज गति से प्रगति कर रहा है. हमें इस गति को बनाए रखना है, हमें बढ़ना भी है, और इसके लिए आत्मनिर्भर भारत बनना बहुत जरूरी है. स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए. हम जितना ज्यादा स्वदेशी पर बल देंगे, जितना आत्मनिर्भर पर बल देंगे, मुझे पक्का विश्वास है जब आजादी के 100 साल होंगे, हम हमारी युवा पीढ़ी को विकसित भारत सुप्रत करेंगे.
0: उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान काल मायदेशी परतले. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्रामीण पातळीपासून ते जिल्हा, विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत विविध विभागांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थांच्या जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी 4थी सुधारित प्रशासकीय मान्यता कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे. सोलापूर शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या 4 पदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. शासकीय, निमशासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमादरम्यान तसंच शासकीय उपाहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र सरकारनं साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी असलेल्या साखरेच्या साठ्याची मर्यादा 4,000 क्विंटल्सवरून 2,000 क्विंटल इतकी कमी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी साखर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसंच साखरेची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा निर्णय लागू केला आहे. दरम्यान केंद्रीय अन्न मंत्रालयानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यासाठी 13 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. परिणामी घाऊक बाजारातील साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपयांनी घट झाली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व एफआयआर रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा पाठपुरावा किंवा तपास केला जाऊ नये असंही खंडपीठानं आदेशात नमूद केलं आहे. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे. याच कालावधीत झालेल्या आंदोलनाच्या घटनांबाबत कोणत्याही राज्यानं किंवा केंद्रशासित प्रदेशानं नवीन एफआयआर दाखल करू नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र जंतरमंतर इथल्या आंदोलनात उपस्थित असलेल्या 2873 व्यक्तींची पार्श्वभूमी गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे त्या एफआयआरचा तपास पुढे चालू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं 5 सप्टेंबरचं नियोजित आंदोलन रद्द केल्याची घोषणा सीजेपीनं केली आहे. राज्यात सॉईल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी गाव पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणं शक्य होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्राम म्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातल्या इतर गावांपर्यंत पोहोचवण्यात येईल. यातून राज्यात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती सावकारे यांनी दिली. राज्य शासनाच्या महसूल आणि वनविभागामार्फत विकसित

0: करण्यात आलेल्या भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकी हक्काबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. गणेशोत्सवातली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं कोकणातील विविध स्थानकांसाठी मुंबई पुणे आणि नागपूर इथून एकंदर 262 विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये 200 आरक्षित आणि 62 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान अर्थात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटच्या वापराला मनाईचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. या आदेशांचा भंग केलेला आढळून आल्यास संबंधित व्यक्ती संस्था तसंच मंडळांवर न्यायालयीन तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असं या आदेशात म्हटलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पॅटर्न तयार करण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी राहिलं आहे. शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 50%, नागपूरमध्ये 46% आणि नाशिकमध्ये 43% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या 29%, तर अमरावती विभागात 21% पाऊस झाला. बीड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे, तर लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं पिंपळ फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. अभी आप सुनेंगे शेष कार्यक्रम भूले बिसरे गीत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
0: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारत होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना, हवामान कृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 हून अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्यानुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी, परदेशातले विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% GDP विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं, विविध योजनांमध्ये परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस तसंच बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4,000 क्विंटलवरून कमी करून ती 2,000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसंच हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी कांदा एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 हून अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेबर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण हवामान कृती निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रेडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, नवकरणीय ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेश नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि

0: देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरू केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंद वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. हवामान. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तानबरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चित्रलोक कार्यक्रम में अब हम आपको सुनवा रहे हैं रोचक कोहली की आवाज में धड़क 2 फिल्म का गाना. गुरुप्रीत सैनी का लिखा ये गीत है और रोचक कोहली का संगीत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सध्याच्या 7-8% विकास दराच्या पलीकडे जाण्याची भारताची क्षमता असल्याचं मत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतल्या एशविले इथं G20 अर्थमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जागतिक ऊर्जा दबाव, व्यापारातली अनिश्चितता आणि एल निनोचा प्रभाव असूनही भारताची सध्याची आर्थिक कामगिरी मजबूत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताच्या सेवा आणि निर्यातीमधली वाढ तसंच सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा बंगा यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनचे अर्थविभागाचे आयुक्त वाल्डिस डोम्ब्रोव्हिस्क यांची भेट घेतली. भारत युरोपियन युनियन

आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, पाणी साठवण्यासाठी लोकांचा सहभाग, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या चार प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावरील कथित फसवणुकीच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि कोलकाता इथल्या 14 ठिकाणी छापे टाकले. डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे गोळा करणं, लाभार्थ्यांची ओळख पटवणं आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणं हे या छाप्यांचं उद्दिष्ट आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. दरम्यान अवैध सट्टेबाजी रोखण्यासाठी ईडीनं महाराष्ट्रासह 12 राज्यात शोध मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्यातल्या 5 कंपन्यांच्या परिसरात शोध घेतला जात आहे. या कंपन्यांनी कॅश मॅनेजमेंट सिस्टम एजंट, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांच्यामार्फत सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली आहे. नेपाळकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 1114 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. सर्वाधिक मृतदेह दक्षिण चितवन जिल्ह्यात, त्यानंतर नवलपरासी पूर्व जिल्ह्यात सापडले आहेत. सरकारी कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, लोकप्रतिनिधी, परदेशी नागरिक, परदेशी पर्यटकांसोबत असलेले नेपाळी नागरिक, स्थानिक रहिवासी आणि जलविद्युत प्रकल्पांवरील कामगार अशा सुमारे 4000 लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या 11 जलविद्युत प्रकल्पांमधून बेपत्ता झालेल्या अनेक लोकांशी कुठलाच संपर्क होऊ शकला नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा 15 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी तिकीट नोंदणी खिडकी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणातर्फे कळवण्यात आलं आहे. तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि बुकिंग व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात 15-15 दिवसांच्या कालावधीसाठी टप्प्याटप्प्यानं तिकीटं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय कमी राहिलं आहे. कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 49.8%, नागपूरमध्ये 46.4%, नाशिकमध्ये 42.9% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात 56.5 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 29.2%, तर अमरावती विभागात केवळ 48.7 मिलीमीटर म्हणजे 21% पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये अमरावती विभागात पावसाची सर्वाधिक तूट राहिली. आगामी गणेशोत्सवात मुंबईत 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात आदेश दिला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी 281 कृत्रिम तलावांव्यतिरिक्त 44 समुद्र किनारे आणि जेट्टी तसंच 24 नैसर्गिक तलावांची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे एकूण 348 विसर्जन स्थळं असतील. नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती QR कोड आणि गुगल मॅपच्या आधारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं पुरुष एकेरीत चीनच्या ची यू जेनचा 21-16, 21-15 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात लक्ष्य सेनचा कॅनडाच्या खेळाडूनं पराभव केल्यानं तो स्पर्धेबाहेर गेला आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो थायलंडच्या जोडीला हरवून पुढच्या फेरीत गेले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. भारताच्या सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डॉब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली. या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि पोलंडचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आत्तापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खाजगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळं बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधलं एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मि पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सध्याच्या 7-8% वृद्धिदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन। NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBI सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर। सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे। अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते। जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं। आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं। या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली। भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीज यांची देखील भेट घेतली। यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली। भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर

या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 60% जास्त उच्चवाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिना अखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय, जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ऍपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश CBIला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झालं पाहिजे असं ते म्हणाले.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आप हैं विविध भारती मुंबई के संग 102.8 FM और न्यूज ऑन AIR मोबाइल ऐप पर. लीजिए सुनिए कार्यक्रम छाया गीत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पद सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. SIR अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केलं आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते ST महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. ST उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यक त्या चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना

0: नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत, त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. राहुल गांधी यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेश आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर ऋतू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आणि देशासालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: गोल्ड मेडल पर
2: गुजरात से जो खिलाड़ी हमारी बनी थी वो है इलेवेनिल वालरिवन, जो एक अर्जुन अवार्डी है, 2 ओलंपिक खेल चुके हैं. और अभी जो धनुष श्रीकांत है जो 2 डेफ ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट है. और बहुत सारे ऐसे एथलीट्स है, उमा महेश करके है, रमिता जिंडाल जो हरियाणा से है, जो पेरिस ओलंपिक्स में 2024 में शी वॉज इन टॉप 8.
1: एक मुलाकात द्रोणाचार्य पुरस्कार से सम्मानित शूटिंग कोच नेहा चौहान से. मैटिनी शो 5 सुबह 11:30 पर सिर्फ विविध भारती पर.
3: अगला गीत है काला सोना से. आवाज है आशा भोसले डैनी की. गीतकार है मजरू सुल्तानपुरी और संगीतकार आर डी बर्मन.

0: बातम्या यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं. यंदा फेब्रुवारीमध्ये सरकारनं 2022-2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचा आर्थिक वृद्धीदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीचा आर्थिक वृद्धीदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात. आर्थिक वृद्धीदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे. साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत. 8000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे. दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहसाबद्दल तर इंडो तिबेटियन पोलीस सेवेतून निवृत्त झालेले स्कीइंग पटू शिवप्रसाद चमोली यांना आयुष्यभराच्या कामगिरीसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 15 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इतर क्रीडा पुरस्कारांच्या बरोबरच हे प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या. पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39 वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी 5,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आतापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा ह्यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्युमुखी पडले तर 28 प्रवासी जबर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला. अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधली अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा GDP वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 सुमारे 5,000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सुरीली धड़कन चित्रलोक कार्यक्रम लेकर हम हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत होतात विविध भारतीच्या मुंबई केंद्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची सभा इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर. तोपर्यंत अनुमती द्या. शुभरात्री. जय हिंद.